सुप्रभात योकार आणि नमस्कार माझ्या समस्त मोगाळ ऐकप्यांक. 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल. तसेच आमकां ऐकत आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती, म्हादय आणि एफ एम रेनबो ही तिनूय चॅनलां तुम्ही त्या प्लॅटफॉर्मार ऐकपाक शकतात. मोगाळ ऐकप्यांनो, आजवार बिरेस्तार भारतीय सौर दीस 7 जेष्ठ 1948 म्हळ्यारूच 28 मे 2026 सकाळची 5:55:51 जातात. आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सगळ्यांक सुप्रभात, देव बरं दिस देऊ.

मंगळारपणो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. सवर जाऊन 5 मिनिटं जातात. आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. सवर जाऊन 10 मिनिटांचेर आज तुमकां ऐकपाक मेळटली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. त्या उपरांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर आयकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन रूपक कुलकर्णी हांचे बासुरी वादन राग अहिर भैरव. 7 वर जाऊन 10 मिनिटांचेर तुमच्या सांगाताक आसतली तुमची आमची आवडीची अशी कार्यावळ नमस्कार गोवा. आणि त्या उपरांत कातारांचो आस्वाद तुमकां घेवपाक मेळटलो 8 वर जाऊन 15 मिनटांचेर. मोगाळ्याकपणो 9 वरांचेर आयकात सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. आणि मराठी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 10 वर जाऊन 10 मिनटांचेर. कोकणी सॉंग्स हिंदुस्थानी स्टायल कोकणी सॉंग्स तुमकां ऐकपाक मेळटली 11 वरां जावन 5 मिनटांचेर. आणि चित्ररंजन कार्यावळीन आयकात हिंदी फिल्म सॉंग्स 12 वरां जावन 10 मिनटांचेर. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि आयज विद्रोपाच्या कार्यावळींनी दनपारच्या 1 वर जावन 5 मिनटांचेर ऐकात कातारां तुमच्या आवडीची. वाडयात तुमच्या जेवणाची चव कातारांच्या आस्वादा वांगडा 1 वर जावन 5 मिनटांचेर FM रेनबो वयल्यान. मोगाळ्याकपणो 2 वरांचेर आयकात नाट्यगीतांची कार्यावळ. आणि त्या उपरांत वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन ज्यूक बॉक्स ही कार्यावळ तुमच्या सांगाताक असली 2 वर जाऊन 32 मिनटांचेर. दनपारच्या 3 वरांचेर आयकात वेस्टर्न म्युझिक ऑन आफ्टरनून मेलोडीज ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ. मोगाळ्याकपणो तुम्ही

ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. अशाच तरेकवार कार्यावळीं खातीर ऐकत रावात आमची विविध भारती आणि म्हादळी ही दोन चॅनलां देखून. चार वरांचेर ऐकात वेस्टर्न म्युझिक ह्या कार्यावळींतल्यान रिक्वेस्ट प्रोग्राम आणि त्या उपरांत ग्लोबल बीट्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 5:10. आमच्या दुसऱ्या सभेन तेच म्हळ्यार सांजेच्या 5:30 ऐकात भावगीतांची कार्यावळ आणि त्या उपरांत 6:05 रेनबो सांज ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. मोगळ्या केप्यानो फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ ऐकात 7:10. सांजेच्या 8:00 कातारांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 8:30 सदाबहार ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली FM रेनबो वयल्यान. स्पॉन्सर्ड प्रोग्राम आर्गा तुका स्वामिया ही कार्यावळ ऐकात 9:00 आणि त्या उपरांत स्पोर्टिंगली युअर्स ही कार्यावळ ऐकात 9:30. 10:05 वेस्टर्न म्युझिकान आरजेस चॉईस ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आणि 11:10 ऐकात द मेलो आर्स ही कार्यावळ वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन 11:10. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. 9:16 आणि 16 सेकंद जातात. स्टे ट्यून्ड.

मोगळकपैंग सुप्रभात आणि योकार सवर जाऊन 10 मिनिटं आणि 15 सेकंड जातात. वेळ जाता पुष्पांजली ह्या भक्तिमय अशा कार्यावळीचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वधा अशा सगळ्या संकटांचे विनाश करपी श्रीदेव गणेश यांची स्तुती आता आम्ही ऐकूया. डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजातल्या पुष्पांजली ह्या कार्यावळीत.

तुम्ही ऐकले डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजातल्या हे गीत. मग ऐकपनो आज वार बिरेस्तार भारतीय सौदेश 7 ज्येष्ठ शक 1948 जो जावन असा आयचो दिस. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. आणि याच्या या बिरेस्तारच्या खेणार ऐकूया श्री गुरु दत्तात्रयांची नामस्तुती सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या.

तुम्हाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ह्यांची आमची ही रचना सुरेश वाडकर यांचा आवाज पुष्पांजली ह्या कार्यावळीन मोगळ्याक पॅनू मुखावेले गीत नेवल परेरा आणि फ्रान्सिस्को हांच्या आवाजातल्यान.

तुम्ही ऐकलं गौतमी हेदे ह्यांचा आवाज ह्या गीता खातीर. मोगाळकपण हो जगान सगळ्यात सुंदर गोष्ट असत ती म्हळ्यार देवाची निसीम भक्ती आणि मनातल्यान श्रद्धेन भावान केल्लो आपले प्रयत्न की देवाचे नामस्मरण करपाचो आणि देवाक आणीक लागी येवपाचो. मोगाळकपण हो पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखावयलो आवाज लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान.

मगळ्या कप्प्यानं पुष्पांजली ही कार्यावळीत तुम्ही ऐकतात आणि कार्यावळी निमाणे कडेन वेतना अर्चना शिंदे आणि डॉक्टर साईश देशपांडे यांच्या आवाजातल्यान हे देशभक्तीपर गीत.

आणि या गीता बरोबर आमची पुष्पांजली ही कार्यावळ हांगा सोंपता. 16:34 आणि 32 सेकंड जातात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर. तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल.

मगळकपणो सोळा रजान 34 मिनटां जातात आनी वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. कार्यावळी नाच आयकात रुपक कुलकर्णी हांचे बासुरी वादन राग अहिर भैरव.

सुप्रभात मोगळ्या कप्यानुत मेकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल 7:10 आणि 53 सेकंड जातात. वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: नमस्कार. गोवा मोगळा एकप्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आणि तुमच्या सांगत आहे कसा तुमची आमची आवडीची अशी कार्यावळ नमस्कार गोवा. मोगळा एकप्यानो सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत. आज वार बेस्तार भारतीय सौर दीस 7 ज्येष्ठ शक 1948 म्हळ्यार रोज आयचो दीस 28 मे 2026. मोगळ एकप्यानो प्रत्येक विचार मनशाची जीण खुलयता. मनशाच्या जिणेक सकारात्मकता आणि त्याचबरोबर एक वेगळी दिशा प्राप्त करून दिता. ऐकूया आयच्या दिसाचो विचार किरण.
1: विनायक दामोदर सावरकर जांकां वीर सावरकर म्हणून वळखतात तांची आयज जयंती. ते एक लेखक, राजकारणी आणि कायदे पंडित. ऐकूया तांचे विचार.
2: आमची खरी ओळख भारतीय, आमचा खरो धर्म मानवता, आणि आमचे विश्व म्हळ्यार आमची ही पुण्यभूमी.

0: देशाप्रती प्रेम आणि देशाप्रती एक श्रद्धेची भावना दवरून आयच्या दिसाचो हो विचार लक्षात दवरीत कार्यावळ मुखार व्हरतना आता ऐकूया आयच्या दिसाचे दिनविशेष. प्रत्येक दीस हो आपल्या तरेन आपल्या एका वेगळ्या वैशिष्ट्यान खास आसता आणि त्याचबरोबर प्रत्येक दीस मनशाच्या जिणेंत वेगळ्या तरेन म्हत्वाचो आसता. मोगळेपण ऐकूया 28 मे ह्या दिसाचे दिनविशेष.
1: दिन विशेष.

0: 28 मे दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज जल्मल्ले 1883 वर्सा विनायक दामोदर सावरकर. नाशिक जिल्ल्यांत गोकुळ ह्या गांवांत तांचो जल्म जालो. विनायक दामोदर सावरकर जांकां स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनय वळखतात. वीर सावरकर हांणी भारतीय स्वातंत्र्य युद्धांत म्हत्वाची अशी कामगिरी केली. आयचेच दिसा 1923 वर्सा एन टी रामाराव लोकप्रिय तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक तशेंच आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री हांचो जल्म जाल्लो. तांचे पुराय नांव नंदामुरी तारका रामाराव. तेलुगू चित्रपट सृश्टीतले ते प्रसिद्ध अशे अभिनेते. तांकां एन टी रामाराव म्हणून वळखतात. एन टी आर हांणी 1949 वर्सा तेलुगू चित्रपटांत पावल दवरले. आपले पुराय कारकिर्दीन 300 परस चड चित्रपटांनी तांणी काम केले. अभिनया वांगडाच कितल्याशाच चित्रपटांच्यो पटकथा तांणी बरयल्यो. चित्रपट निर्माता म्हणूनय तांणी काम केले. भारतीय चित्रपट सृश्टीतल्या तांच्या योगदाना खातीर भारत सरकारान रामराव हांका 1968 वर्सा पद्मश्री पुरस्कार दिवन तांचो सन्मान केलो. एन टी आर हांणी तेलुगू शिवाय तामीळ तशेंच हिंदी चित्रपटांनी काम केले. आपल्या कारकिर्दीन 17 फावटी कृष्णाची भूमिका तांणी केली. हातूंतले श्रीकृष्णार्जुन युद्धम, कर्णम आनी दानवीर सूर कर्ण हे चित्रपट खुपूच लोकप्रिय थारले. एन टी आर हांणी 1982 वर्सा राजकारणांत प्रवेश केलो. त्याच वर्सा आंध्र प्रदेशाचे 10वे मुख्यमंत्री म्हणून तांची निवड जाली. 1983 ते 1994 ह्या काळांत ते 3 फावटी आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आशिल्ले. आयचेच दिसा आमी याद काडटा शंतनुराव लक्ष्मण किर्लोस्कर हांची. शंतनुराव किर्लोस्कर हे उद्योगपती. तांचो जल्म 28 मे 1903 वर्सा जालो. किर्लोस्कर समूहाच्या विकासांत तांणी महत्वपूर्ण अशी कामगिरी केली. आयचे दिसा आनिकय खुबश्यो गजाली घडल्यो. तातूंतच 1774 वर्सा अमेरिकेंत क्रांती घडली. पयल्या कॉन्टिनेंटल काँग्रेसीक सुरवात जाली. 1830 वर्सा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एन्ड्रू जॅक्सन हांणी इंडियन रिमुवल एक्टाचेर सय करून स्थानीक अमेरिकन जमातींक स्थलांतरीत केले. 1940 वर्सा दुसऱ्या महायुद्धान बेल्जियमान जर्मनी मुखार शरणागती स्विकारली. तर 1996 वर्सा भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांणी राजिनामो दिलो. भारतान केल्ल्या अणुचाचणीक उत्तर म्हणून पाकिस्तानान 28 मे 1998 हे दिसा 5 अणुबॉम्ब उडयले. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 28 मे.
1: दिन विशेष.

नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात मोगळकेपणू, आणि कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया रजनी ठाकूर हांचो हो मोगळाचो आवाज. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची रचना आणि पूर्णानंद चारी हांणी संगीतबद्ध केल्ले हे मोगळाचे गीत तुमच्या खातीर. नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान.

मंगळाकडून तुम्ही ऐकलं रजनी ठाकूर यांचा आवाज. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय यांच्या रचने खातीर पूर्णानंद चारी यांनी संगीतबद्ध केल्ले हे गीत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान. 7 वर्सां 25 मिनटां जे देता कांयच खिणा भितर तुमकां आयकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बुधवारा दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तशेंच केंद्रीय बंदर आनी न्हंय येरादारी मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची भेट घेतली. उदरगत सयत तरेकवार विशयांचेर चर्चा जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिली. भाजपा समितीच्या बसके उपरांत मंगळारा राती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे दिल्लींत गेले. बुधवारा सगळ्यांत पयली कुटुंबासयत तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. हाचे उपरांत गृहमंत्री अमित शाह आनी राती कडेन बंदर आनी न्हंय येरादारी मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची तांणी भेट घेतली. मुखेलमंत्र्यांनी कुटुंबासयत घेतिल्ल्या प्रधानमंत्र्यांची भेट ही वैयक्तीक स्वरुपाची आशिल्ली. गृहमंत्री अमित शाह आनी बंदर तशेंच न्हंय येरादारी खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल हांचे कडेन मात तरेकवार विशयांचेर चर्चा जाली. दर्यादेगेर सुविधा उपलब्ध करपाविशी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांचे लागी चर्चा जाली. 31 मे सावन मध्यान राती सुरू जावपी गोंयांत नुस्तेमारी बंदीचेर खर नदर दवरतले हे विशीं उलयतना नुस्तेमारी मंत्री निलकंठ हळर्णकर हांणी सांगले.
1: 31 मे हो लास्ट डेट आसता मिड नायट आनी 1 जून ते 31 जून हे 2 म्हयन्याचे तांकां सिजन बंद आनी ते एक फक्त ते नुस्तें जे आहा तांकां ब्रिडींग कर. आफ्टर ऑगस्ट 1 हो सिजन आमचो चालू जाता. प्रत्येक ज्यो बोटी बिटी आहा पळय ह्यो जेटीरूच येवंक जाय. प्रत्येक जेटीर आमची ऑफिसां आहा आनी वयच्या पयलीं सदांच कायदो पिणे आहा की तांच्यांनी रसीद व्हरूंक जाय भायर वयता आसता म्हणून. ठीक आहे, तशें ती भायर वचूंक शकना कारण तांकां इन्शुरंस दिता कांय गावचो ना. सो ते बोटी घेवन वचोच शकना कारण जेटीरूच आहा आनी जेटीर आमचो स्टाफ आहाच. रफ सिजन बोटी भायर वचत ना.
0: भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांच्या गोंय भेटीच्या फाटभुंयेर दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एकनाथ लिटस हांणी जारी केल्ल्या आदेशान 29 मे दिसा दनपरां 3 ते 30 तारखे मेरेन सांजवेळा 5 वरां मेरेन दाबोळी विमानतळ वाठारांत ड्रोन वापरपाक बंदी लागू केल्या. दाबोळी विमानतळाच्या 2 किलोमिटर वाठारांत ही बंदी लागू आसतली अशें ह्या आदेशान म्हळां. ह्या काळांत खंयच्याय प्रकारच्या मनीस विरयत विमानां आनी ड्रोन उड्डाण करपाचेर पुराय बंदी आसतली. तशेंच विमान वा ड्रोन वरवीं व्हिडियो आनी फोटो काडपाचेर बंदी आसतली. उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेचो कसलोच भंग जावचो न्हय हे खातीर जिल्लोधिकाऱ्यांनी हो प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.

नमस्कार गोवा मोगाळ एकप्यानो प्रयदा सगळ्यांचे स्वागत. नमस्कार गोवा ह्या तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीन. मोगाळ एकप्यानो 7:31 आणि 26 सेकंद जातात आमच्या घड्याळातल्या स्टुडिओन तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगतक असा आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरया सोनू निगम हांचो आवाज ऐकत.

ही आशिल्ली रमेश वेळुसकर हांची रचना. माया सुकणकर हांच्या आवाजातल्या नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मोगळ्याकब्यानो मुखावयले गीत बिंदिया वस्त हांच्या आवाजातल्यान ही तुमची सकाळ फुलोवपा खातीर नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन.

अजय नाईक हाणी बरयले हे गीत बिंद्यावस्थानच्या आवाजातल्यान तुम्ही ऐकले. अजय नाईक हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान मंगळाकेपेनो नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगतक आसा. कार्यावळीन मुखावयलो आवाज अतीफ असलम आणि अलका यज्ञ हांचो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

नमस्कार मोगळा कप्यांनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 7:52 आणि 2 सेकंड जातात. तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यावळ. मोगळा कप्यांनो, कार्यावळीन मुखार वैताना ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल ह्यांचा जोड आवाज.

मोगाळ कपनो तुम्ही ऐकलं श्रेया घोषाल आणि सोनू निगम हांचा आवाज ह्या गीता खातीर. आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनला वेल्यान आम्ही उलयतात आणि तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यावळ.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 8:15 जातात वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. सगळ्यांच्या कातारांच्या ह्या सुबीत अशा कार्यावळीत स्वागत करता आणि पहिल्या सुवातीक ऑर्वेला हाच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे सगळ्यांक आवडपी कातार.

मीरा मीरा है काता तुम्ही ऐकले आणि मोगाळ्या खपानो कातारांच्या ह्या खिणार मुखावेल्या सुवातेर ऐकूया मिस्टर मॅट ज्या बसतल्यान हे मुखावेल्या एक काता तुमच्या खातीर.

मुखळकमनो तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ एफ एम रेनबो वांगडा आणि तुमच्या संगतक असा मुखावेलो आवाज अँथनी सनाचो.

आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज हांच्या आवाजांतल्यान हे कांतार तुमी आयकले असले नखरे करता. आणि या कांतारा उपरांत आयकुया टॉमाजिनो कार्दोजो हाच्या आवाजांतल्यान हे मुखावयले कांतार.

मग ओळख बॅनो, तुम्ही ऐकलं तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ आणि कातारांच्या कार्यावळीत मुखावेले गीत रॉड्रिगीस आणि कस्टर ह्यांच्या आवाजातल्या.

0: डिस्ट्रीब्यूशन सिस्टम थ्रू द यूज ऑफ टेक्नोलॉजी।
1: पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं?
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संसारीक दायज स्थळ सांची स्तूपांतले पवित्र अवशेष मंगोलियाक धाडटात। हे अवशेष भगवान बुद्धाच्या सरीपुत्र आनी मोगदोलान्यन ह्या दोन नामनीच्या शिष्यांचे आसात। आयज तांकां भोपाळ राजा भोज विमानतळावयल्यान पुराय राज्य सन्मानान दिल्लीक व्हरतले। फाल्यां हे अवशेष नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयांत भौशीक प्रदर्शना खातीर दवरतले। ते उपरांत 30 मे दिसा भारतीय वायुसेनेच्या खाशेल्या विमानान तांकां मंगोलियाक व्हरतले। 31 मे सावन हे अवशेष मंगोलियाचे राजधानीत उलानबातरान लोकांच्या प्रदर्शनांत दवरतले। 10 लाखां परस चड भक्त आनी पर्यटक जमतले। ह्या उपक्रमाक लागून भारत आनी मंगोलिया हांच्या मदले सांस्कृतीक आनी आध्यात्मीक संबंध आनीक घटमूट जातले। अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समिती CCEN रेशन येरादारी विक्रेत्यांक आधार आनी तंत्रगिन्यान सुदारणा सयत भौशीक वितरण प्रणाली आधुनीक करपाची येवजण 2031 मेरेन चालू दवरपाक मान्यताय दिल्या। म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना मंत्रीमंडळाच्या ह्या निर्णया संबंदीत ही घोषणा केल्या। केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज नवी दिल्लीत खरीफ मोहीम 2026 खातीर शेतकी राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले। 2 दिसांच्या कार्यावळीचो हेतू फुडल्या खरीफ हंगामा खातीर रणनितीचेर विचार करपाचो आसा आनी तातूंत शाश्वत शेती उत्पादकता हवामानान लवचिकता मुळावी बांदावळ घटमूट करप आनी शेतकार समृद्धीचेर लक्ष केंद्रीत केलां अशें आसा। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
2: केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले। ह्या भेटीवेळा ते अहमदाबाद आनी गांधीनगर जिल्ह्यांत भौशीक उपयुक्तताय शिक्षण आनी ग्रामीण मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण आनी बुनयाद घालतले। युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेंत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ. जयशंकर सायप्रसांत पावले। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री जयशंकर हांणी युरोपीय आयोगाचे उपाध्यक्ष काजा कलास आनी सायप्रसाचे विदेश वेव्हार मंत्री डॉ. कॉन्स्टांटिनोस कोंबोस हांच्या आमंत्रणाचेर उपकार मानले। बायलां खातीर राष्ट्रीय आयोगान भारतांतल्या मुस्लीम बायलांच्या हक्कांविशीं एक व्यापक शिफारस अहवाल गृह मंत्रालया बायलां आनी भुरग्यांच्या विकास मंत्रालय आनी अल्पसंख्यांक वेव्हार मंत्रालयांक सादर केला। देशांतल्या मुसलमान बायलांचे कायदेशीर समाजीक आनी घटनात्मक हक्क घटमूट करपाचो हेतू आशिल्ल्या राष्ट्रीय पावण्यावेला सल्ला मसलती उपरांत हे सादरीकरण केला। घटनात्मक सुरक्षा आनी हालींच्या कायदेशीर सुदारणांक लागून बायलांचो हक्क मुखार व्हरपाक म्हत्वाचें योगदान मेळ्ळां अशें आयोगान सांगलां। केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी आपल्या कॅनेडियन समकक्ष मनिंदर सिद्धू हांच्या वांगडा कॅनडा भारत गुंतवणूक राऊंड टेबलाचे सह अध्यक्षपद केले। कॅनडाच्या मुखेल पेन्शन फंडाकडेन सार्वभौम आनी संस्थांनी गुंतवणूक करपी कॅनडा इंडिया बिझनेस काउन्सिलाचे वांगडी आनी हेर भागधारकांकडेन व्हड प्रमाणांत चर्चा केल्या अशें मंत्री गोयल हांणी सांगलां। दोनूय देशां खातीर शाश्वत वाड आनी आदार दिवपा खातीर अर्थीक बाजारांत सहकार्य घटमूट करपाच्या मार्गाविशीं मंत्री गोयल हांणी चर्चा केली।
4: भारत और कनाडा के बीच साझेदारी की सबसे बड़ी ताकत उनकी मजबूत लोकतांत्रिक नींव है। दोनों देश इस बात पर विश्वास करते हैं कि जब सशक्त संस्थाएं कानून के शासन को मजबूती से कायम रखती है, तब दुनिया के सामने यह एक उदाहरण बनता है कि अच्छे मित्र और भरोसेमंद साझेदार किस तरह साथ मिलकर काम करते हैं। दोनों देशों की सरकारों, संस्थाओं, व्यवसायों और आम लोगों के बीच जो आपसी विश्वास और सहयोग है, वही इस रिश्ते को और अधिक मजबूत बनाता है।
5: between the people of the two countries.

गृहमंत्री अमित शाह हांणी आयज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपलीं. स्वातंत्र्य संघर्शाचो निर्भय झुजारी वीर सावरकर हांणी आपले पुराय जिवीत मातृभुमीच्या सेवे खातीर ओपले. वीर सावरकरांच्या जिवितांतल्यान राष्ट्र भक्तीचें म्हत्व आमकां खऱ्या अर्थान समजूं येता. वीर सावरकरांनी अस्पृश्यताय सारकिल्ल्या समाजीक वायटाक खर विरोध केलो आनी देशांतल्या लोकांक एकठांय हाडले. तांच्या जिवितावरवीं लोकांक मार्गदर्शन मेळटलें अशी आस्त तांणी उक्तायली. काँगोतल्या इबोला प्रकोपाचेर आळाबंदा हाडपाच्या यत्नांक आदार दिवपा खातीर भारतान आपत्कालीन वखदां पुरवण धाडल्यात अशें आफ्रिका सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन CDC हांणी सांगलां. इथियोपियाचे मुखेल कार्यालय आशिल्ल्या आफ्रिका CDCन सोशल मिडिया पोस्टान भारतान केल्ली मजत युगांडा

खर विरोध केलो आनी देशांतल्या लोकांक एकठांय हाडले. तांच्या जिवितावरवी लोकांक मार्गदर्शन मेळटले अशी आस्त तांणी उक्तायली. काँगोतल्या इबोला प्रकोपाचेर आळाबंदा हाडपाच्या यत्नांक आदार दिवपा खातीर भारतान आपत्कालीन वखदां पुरवण धाडल्यात अशें आफ्रिका सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन CDC हांणी सांगलां. इथियोपियाचे मुखेल कार्यालय आशिल्ल्या आफ्रिका CDCन सोशल मिडिया पोस्टान भारतान केल्ली मजत युगांडाक तांच्या उदिंत आफ्रिका प्रादेशीक समन्वय केंद्राक मेळ्ळा अशें सांगलां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसांत मध्य आनी वायव्य भारतान उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती चालू उरतली. उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भांत आयज रेड अलर्ट जारी केला. IPL क्रिकेटान काल राती न्यू चंदीगडान जाल्ले एलिमिनेटर मॅचीन राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबादाक 47 धावणांनी हारयले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तुपांतले पवित्र अवशेश मंगोलियाक व्हेल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारीक बसकेन वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर सायप्रसांत पावले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ कव्यानं तुम्ही ऐकत आली कातारांची कार्यावळ. आणि कातारांच्या कार्यावळीन मुखार रीतना आता ऐकूया लॉर्ना हांच्या आवाजातल्यान हे मोगाळाशय कातार.

ना खेळों कशी वचत जाल्यार लिसांव जायना मोयऱ्यांच्या मोयऱ्या येजाम माये पायक पासून सुसेगना या फुडें कसले दीस येत म्हूण देव जाणा आतांची भुरगीं खोरींच हुशार हें सांगची गरज ना

कार्यावळीन निमाणे कडेन वयतना आतां ऐकुया. तुम्ही ऐकले अल्फ्रेड रोज हांचो आवाज कातरांच्या कार्यावळीच्या ह्या निमाणे कडेन वयतना, आनी ह्या कातरा बरोबर आमची कातरांची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न पीएसयू जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी, जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।
2: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
3: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
2: और लाइट बिल के
3: अब 0 रुपए कैसे दूं?
2: ओहो, भूल ही गई थी, अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए।
3: पक्का।
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in।

मगळ ऐकपॅनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 9 वर जाऊन 2 मिनिटं आणि 2 सेकंड जातात. वेळ जाता सदाबहार ह्या कार्यावळीचं. कार्यावळीच्या पहिल्या सुवातीर ऐकूया मोहम्मद रफी, आशा भोसले ह्यांचा आवाज ह्या गाण्या.

मगळा कप्यानो, तुम्ही ऐकलंय मेरे सनम ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी आशा भोसले यांचा आवाज ओ पी नय्यर ह्यांनी संगीतबद्ध केले आणि रचना आशिली मजरू ह्यांची. सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो वांगडा आणि मुखावला आवाज असा आशा भोसले आणि मन्ना डे ह्यांचं.

श्री 420 ह्या फिल्मातले हे गीत आशा भोसले, मन्ना डे हांचो आवाज शंकर जयकिशन हाणी संगीतबद्ध केल्ले आणि शैलेंद्र हांची रचना तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान

मुन्नाडे ह्यांच्या आवाजातल्यान आणि खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे हे गीत आशिले श्री 420 ह्या फिल्मातले. हाची रचना आशिल्ली शैलेंद्र हांची आणि शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत. श्री 420 हे 1955 ह्या सालातले खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे जाल्ले फिल्म, जेका खूप लोकांनी रसिकांनी खूप असो खूप असे प्रेम दिले आणि ह्या हे गीत सुद्धा खूप लोकां मदीं खूप लोकप्रिय असा. मोगा आयकप्यानू सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखावयलो आवाज मन्नार डे हांचो.

श्री 420 ह्या फिल्मात लहगदशले मनाडे यांचा आवाज शंकर जयकिशन आणि संगीतबद्ध केलेले आणि रचना आशिली शैलेंद्र हांची श्री 420 ह्या गीता खातीर. सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. मोगाळ कब्यानो आणि कार्यावळीत मुखावले गीत बेवकूफ ह्या फिल्मातले किशोर कुमार हांचा आवाज, मन्नाडे हांचो जोड आवाज एस डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि मजरू सुलतानपुरी हांची ही रचना बेवकूफ ह्या फिल्मा खातीर.

दुर्गा माता ह्या फिल्मातले हे गीत आशिले एस जानकी यांचा आवाज, जी के व्यंकटेश आणि संगीतबद्ध कल्याणी सास यांची ही रचना. सदाबहार कार्यावळीत मुखावला आवाज महेंद्र कपूर आणि कृष्णा काळे यांचा.

गोपाळ कृष्ण ह्या कृष्णा ह्या मुवीतले हे गीत महेंद्र कपूर आणि कृष्णा यांच्या आवाजातल्यान एन दत्ता हांणी संगीतबद्ध केल्ले आणि ही रचना आशिल्ली भरत व्यास हांची गोपाळ कृष्णा ह्या फिल्मा खातीर. सदाबहार कार्यावळीन मुखावयलो आवाज मोहम्मद रफी हांचो.

आर जू ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी यांचा आवाज शंकर जयकिशन आणि संगीत पथक केले आणि हसराज जयपुरी यांची रचना आर जू ह्या फिल्मा खातीर. सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात मोगाळ कप्यानो आणि कार्यावळी नंतर घेऊया एक छानसो ब्रेक.

झनक झन पायल बाजे हा फिल्मातले हे गीत लता मंगेशकर आणि मन्ना डे ह्यांचं जोड आवाज तुम्ही ऐकलो. वसंत देसाई आणि संगीतबद्ध केलेले हे गीत आणि ह्या फिल्मा खातीर रचना आशिली देवन छरार हांची. झनक झन पायल बाजे ह्या फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले सदाबहार ह्या कार्यावळीन. मोगळा कपनो मुखा वैतना ऐकूया महेंद्र कपूर हांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे सोबीत सुंदर गीत तुमच्या खातीर.

छोटी सी मुलाकात ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी, आशा भोसले हांचो जोड आवाज, शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले आनी हसरत जयपुरी हांची ही रचना. तुम्ही ऐकली छोटी सी मुलाकात ह्या फिल्मा खातीर. मगर अशें गीत तुम्ही ऐकले सदाबहार ह्या कार्यावळीन मुखार वयताना ऐकुया मोहम्मद रफी आनी नंदा हांचो जोड आवाज.

जब जब फूल खिले ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी आणि नंदा यांचं जोड आवाज कल्याण जी आनंदजी आणि संगीतबद्ध कल्याण आनंद बक्षी यांची ही रचना जब जब फूल खिले ह्या फिल्मा खातीर.

जब जब फुल खिले ह्या फिल्मांतले हे गीत मोहम्मद रफी आनी नंदा हांचो जोड आवाज तुम्ही आयकलो. ह्या फिल्मा खातीर कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आनी आनंद बक्षी हांची रचना तुम्ही आयकली. मोगळ्याक बनू तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल आनी त्या सांगताक आसा सदाबहार ही ओल्ड हिंदी फिल्म सॉंग्स कार्यावळ.

सदाबहार कार्यवळ मुखर होताना आता ऐकूया आधी रात के बाद ह्या फिल्मातले गीत. लता मंगेशकर हांचा आवाज, चित्रगुप्त हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान.

आधी रात के बाद या फिर मतलब है कि तुम्हें ऐकले लता मंगेशकर ह्यांच्या आवाजातल्या सदाबहार ह्या कार्यावळीन आता निमाणेकडे येताना ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार ह्यांच्या जोड आवाजातल्या गीत अभिलाषा ह्या फिल्माखातील. राहुल देव बर्मन हाणी संगीतबद्ध केल्ले आणि मजरू सुलतानपुरी ह्यांची रचना अभिलाषा ह्या फिल्माखातीर तुमच्या खातीर हे गीत सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान.

नमस्कार श्रोते हो, 105.4 MHz वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 10:11 आणि 24 सेकंड होत आहेत. वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, प्रवीण दवने यांची ही रचना तुम्ही ऐकलीत संजीव अभयंकर यांच्या आवाजात. या अथांग अवकाशाला अंकुर या गीतासाठी ही रचना होती प्रवीण दवने यांची संजीव अभयंकर यांच्या स्वरात. मराठी संगीताची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची शब्दप्रधानता. आपल्याकडे संगीताच्या सुरावटी इतकेच महत्त्व शब्दांना दिले जाते. जेव्हा आपण भावगीते म्हणतो तेव्हा गदी माडगूळकर आणि सुधीर फडके अशा यासारख्या दिग्गजांची नावे डोळ्यासमोर येतात. साध्या शब्दातून खोल भावना व्यक्त करणे हेच मराठी भावगीतांचे वैशिष्ट्य. ही गाणी केवळ कानावर पडत नाहीत तर ती थेट मनाला स्पर्श करतात. आणि असंच मनाला स्पर्श करणारं पुढचं गीत म्हणजेच वसंत बापट यांच्या स्वरात.
1: इतिहासाचे सर्व किनारे चक्क एका लाटेवर वाहून नेण्याच्या बिंधास्त अणाभाका घेणारे हे प्रेमिक नुसते चौपाटीवरच नव्हे जगाच्या पाठीवर कुठंही आपापली संकेतस्थळं ठरवून भेटत असतात. पण या भेटण्याला काही वेळ काळाचं बंधन, कवीच्या कल्पनेतल्या नायकानं मिलनाला योग्य अशी आल्हाददायक वेळ कोणती निवडली ठाऊक आहे? पहाट. आता पहाटी काय भेटायची वेळ झाली. त्यावेळी घाई गडबडीत असणाऱ्या बऱ्याच मंडळींची भेट टाळायची म्हटलं तर काय निस्तरावं लागेल याची कल्पना आहे त्या दोघांना. दवबिंदूंच्या गारव्यात प्रणयाची धुंदी आगळी खरी, पण बाकीचं कोणतंही टेन्शन नायकाच्या सादरीकरणात आढळत नाहीये. वसंत बापटांचे शब्द यशवंत देवांच्या संगीतानं नटून इथं सादर होत आहेत शतदा प्रेम करावं अशा आवाजातून, अरुणदातेंच्या अदाकारीतून.

0: श्रोते हो, वसंत बापट यांची रचना तुम्ही ऐकलीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. कार्यक्रम पुढे नेत असताना ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पुढचं गीत.
1: तुला पाहिले मी अशा सांज वेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात तुम्ही ऐकलत हे गीत प्रवीण दवणे यांची ही रचना. श्रोतेहो, जे मनाला स्पर्शून जाते ते भावगीत, शब्दांची तरल मांडणी आणि सुरांची साथ यामुळे मराठी भावगीते म्हणजेच मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे. मराठी साहित्यातील आणि मराठील सांगीतिक साहित्यातील आणखीन एक अमूल्य असा ठेवा म्हणजेच नाट्यसंगीत, आणि ज्याचे नाव उच्चारताच काळजाचा ठोका सुकतो असे आपल्याला संस्कृतीचे शिरोमणी म्हणजेच नाट्यसंगीत. पडद्या आडून येणारा तो शास्त्रीय रंगांचा गंध बालगंधर्वांच्या गायकीतील मखमली नजाकत आणि नाटकाच्या कथानकाशी एक रूप झालेली ती पदे. नाट्यसंगीत म्हणजे जणू संगीतातील रत्नच आहे. नाट्यसंगीताने मराठी रंगभूमीला तसेच मराठी साहित्यिक रंगभूमीला अधिक अधिक समृद्ध आणि

लोकप्रिय केलेले आपल्याला दिसून येते. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढचं गीत शांता शेळके यांची रचनेत यांच्या रचनेत बकुळ पंडित यांचा स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे बंध रेशमासे या नाटकातील हे नाट्यसंगीत शांता शेळके यांची रचना आणि बकुळ पंडित यांचे स्वर.

ही नाट्य संगीताची परंपरा मराठी संस्कृतीचे खरे वैभव आहे. त्यातील रागदारी आणि सादरीकरणाची पद्धत आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते आणि सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारी अशी त्याची रागदारी आणि सादरीकरणाची पद्धत असलेली दिसून येते. श्रोते हो, मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या आवाजात हे पुढचं गीत तुमच्यासाठी.

चंद्रशेखर सानेकर यांची ही रचना मयूर पै यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजात.

श्रोते हो नादो महानोर यांची ही रचना होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि आशा भोसले यांचा जोड स्वर तुम्ही या गीतासाठी ऐकलात. जैत रे जैत या सुप्रसिद्ध अशा चित्रपटातील हे गीत होतं मराठी संगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, मराठी नाट्य संगीताची परंपरा खूप मोठी आहे. रसिक हो, मराठी संगीत म्हणजे भक्तीचा ओलावा, शृंगाराचा दळवळ आणि वीर रसाची धग यांचा एक सुरेख संगम आहे. आजच्या या सांगीतिक मैफलीत पुढे जाताना आता ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना, भास्कर बुवा बखरे यांनी संगीतबद्ध केलेलं, अजित कुमार कडकडे, पंडित राम मराठे यांच्या स्वरात गायलेलं हे गीत संगीत स्वयंवर या नाटकातील कांता मजसी तुची हे नाट्यसंगीत.

पंडित राम मराठे यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही रचना होती संगीत स्वयंवर या नाटकासाठी. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात शेवटी साधना सरगम यांचा स्वर तुमच्यासाठी.

मगळ्याक पॅनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 11 वरां जायत येता. कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकपाक.

0: कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारां कडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

पालघरात फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. कार्यावळींची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:15 एकवट जाऊन 5 असतली कातारा, तर 2 नाट्यसंगीत. 2:30 सावून पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी. पहिल्या सुवातेर जोक बॉक्स, 3 आफ्टरनून मेलडीज. 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ. 5:10 ग्लोबल बीट्स.

पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेक वार कार्यावळी आयकत रावात 5:35 मेरेन सांजवेच्या प्रसारणात 5:35 सावन परतून एकदा तरेकवार कार्यावळी सुरवेक भावगीत रेनबो सांज 6:05 7:10 फोन इन संगीत सरगम 8:00 वेळ ऐकपाचो कातारां तर 8:30 सदा बहार आर्गा तुका सोमिया ही प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात 9:00 9:30 स्पोर्टिंग लियोस आणि 10:05 आरजेस चॉईस आयचे दिसभरातली निमणी कार्यावळ 11:10 द मेलो आर आयकपॅनो एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन आणि आता तुमच्याच सांगातान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत वितरावपाच्या दिसभरातल्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही रुपरेषा ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर सुरू आसा अस्तुरी कार्यावळ आयची कार्यावळ घेवन येता बायलांक आर्थिक स्वावलंबन गरजेचे सुशिला हळणकार हांचे उलव 12:30 स्वरसंगम कार्यावळींत शास्त्रीय संगीत वसुंधरा कोंकली हांचे गायन कोंकणीतली युवणी घेवन येता 5:30 जीण एका अस्तुरेची विदिता शेट हांचे उलव 7:30 चावडेर हार्वेस्टिंग मशीन एम व्ही प्रसन्न कुमार सहाय्यक निदेशक कृषी खाते हांची प्रेमानंद कदम हांणी घेतिल्ली मुलाखत कलात्मक गोय 8:30 सादर करतात डॉ साईश देशपांडे धालो आणि ढिल्लो या कलाप्रकाराचेर आधारित आयची ही कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 सावन कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले पहिल्या सुवातेर स्पॉटलायट 9:30 कंट्री वायड आणि 9:45 इनसायट्स शास्त्रीय संगीत 10:00 डॉ शकुंतला भरणे यांचे गायन आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विद्वान यू श्रीनिवास हांचे मँडोलिन वादन आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली कार्यावळींची ही रुपरेषा

शाहबाज फिल्मा खातीर सपना हांचो हो आवाज तुम्ही ऐकलो. इंदीवर हांच्या गीता खातीर संगीतकार आशिल्ले कल्याणजी आनंदजी. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. 12:30 जाऊन गेल्ली आसात. मुखेल खबरो.

श्री प्रोडक्शनचे हिट ठरिले फिल्म मैंने प्यार किया. या फिल्मात राम लक्ष्मण हांचे संगीत तुम्ही ऐकले, लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांच्या जोडा आवाजातले हे गीत. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना परतून एकदा पत्थर के फूल या फिल्मात राम लक्ष्मण हांचेच संगीत ऐकूया. परतून एकदा लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांचा आवाज.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल ठल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. कुदरत फिल्मात परवीन सुलताना. हो आवाज राहुल देवबर्मन हांच्या संगीत निर्देशनाखाला ही रचना मंजुरी सुलतानपुरी हांची.

रथिया फिल्मात परवीन सुलताना हांचो हो आवाज राहुल देवबर्मन हांच्या संगीत निर्देशना खाला कार्यावळ सोपयतना. सोनिक ओमी हांचे हे गीत संगीतकार कवर जलालाबादी महुआ फिल्मात मोहम्मद रफी.

0: एक महारत्न पीएसयू जो देशाच्या एनर्जी सिक्युरिटीचा बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचा विश्वास आमका मेळटा, जसे सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी, जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरात, शहरात आणि इंडस्ट्रीक, जो देशभरच्या शहरांनी, गावांनी आणि इंडस्ट्रीक आपल्या वड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
1: हे पॉवर येतात गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाइपलाइनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी, सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।
2: यार सच बताऊं, अभी तो गर्मियां शुरू हुई है और 7-7 हजार रुपए का बिजली बिल भी आने लगा। वाइफ कब से बोल रही है सोलर पैनल लगवाने के लिए, बोलती है सरकार सब्सिडी भी दे रही है। मैंने जिनको पूछा सबका बिजली बिल जीरो आ रहा है, इस बार तो लगवा ही देता हूँ। जब बिजली मुफ्त मिलती है तो ले क्यों नहीं रहे भाई, आप भी लगवा ही दो। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in।

लोना हंचो आवाज तांच्या आवाजांतली ही अस्तुरी तुम्ही आयकतात एफ एम रेनबोच्या वितरावणी ठीक कांतारा कांय खिणा भितर आयकपाक रावात मुखेल खबरो रोखड्योच एक वर जावन 30 मिनटांचेर.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान

ऐफएम रेनबो चे वितराउ ही 105.4 मेगाहर्ट्ज़ चे तुम्ही ऐकतात तनपारच्या सभेत लो ह्यो तर एक वार कर्या होई परतून एकदा तुमका येऊकार कतारांचे कर्या होईत आल्फ्रेड रोज गायतात एक सारा छे गीत

0: लिदी आणि लॉरा हांच्या आवाजांतले हे आशिल्ले सुखी जिवीत, आणि आता डॉक्टर एफ सी कुलास आणि संगाती गायतात MOG.
1: हॅलो
2: हॅलो रोझी.
1: ओ हॅलो एमओजी.

0: Hallo.
1: Hallo, Emoji. Emoji.
2: Dr. F.C. Kulas आणि संगत्याने गायल्या ह्या गीता उपरांत आदेश कुर्चा बळार गायतात बिग सिटी बँड.

नमस्कार रसिक श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रोते हो, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांनी हेवा करावा अशी कठोरता, आणि साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, या सर्वांना धारण केलेला मानवी अवतार स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

श्रोतः कार्यक्रमाची ही सुरुवात होती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या रचनेनं संन्यस्त खड्ग या नाटकासाठी. श्रोतेहो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी साहित्यात 3.5 नाटकं लिहिली आहेत ज्यांना मराठी नाट्यसृष्टीतील 3.5 शक्तीपीठं मानलं जातं. त्यांनी लिहिलेली प्रमुख नाटके संगीत संन्यस्त खड्ग 1931 साली हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध नाटक असून यात बुद्ध तत्वज्ञान अहिंसा आणि क्षात्रवृत्ती अर्थात कर्तव्य या विषयांचा वैचारिक उलगडा करण्यात आला आहे. दुसरं नाटक संगीत उत्तरक्रिया 1933 वर्ष हे ऐतिहासिक कथानकावर आधारित नाटक आहे जे पेशवेकालीन राजवटीतील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर भाष्य करतं. 1927 साली आलेलं संगीत उशाप हे त्यांचं तिसरं नाटक. या नाटकातून त्यांनी सामाजिक सुधारणा अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकरणाचे विचार मांडले आहेत. बोधिवृक्ष हे त्यांचं नाटक अपूर्ण राहिलं होतं. श्रोतेहो सावरकरांच्या या सर्व नाटकांमध्ये प्रखर राष्ट्रवाद सामाजिक सुधारणा आणि वैचारिक क्रांतीचा संदेश दिसून येतो.

श्रोते हो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. हा विचार थोर स्वातंत्र्यसेनानी विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा. केवळ

आध्यात्मिक उन्नती शोधण्यापेक्षा आपल्या शरीराला आणि जीवनाला या देशाच्या सेवेसाठी समर्पित करणं आवश्यक आहे. आपण या भूमीवर जन्म घेतो, तिचं अन्नपाणी ग्रहण करतो आणि म्हणूनच या देशाचे व समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो आणि ते सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्त खड्ग या नाटकासाठी ही पदं आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात.

मनोरंजनातून समाज प्रबोधन हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुख्य हेतू होता. विचारांचा प्रचार करणं हाच सावरकरांच्या प्रसिद्ध आणि प्रकाशित नाटकांचा हेतू. सावरकरांनी लिहिलेल्या दोन कादंबऱ्या देखील प्रचारकी आहेत. सावरकरांच्या नाट्यप्रवासाचा मागोवा घ्यावासा वाटतो तो त्यांच्या तीन नाटकांमुळे. त्यांना नाटककार म्हणून लौकिक मिळवून देण्यात या तीन नाटकांचा मोठा वाटा आहे. सावरकरांच्या साहित्याची ताकद त्यांच्या साहित्यामुळे झालेल्या परिणामांवरून दिसून येते. 1957 स्वातंत्र्य समर या ग्रंथावर प्रकाशनापूर्वी बंदी घालण्यात आली होती. अनेक क्रांतिकारांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली. भगतसिंह, सुभाषबाबू यासारख्या महान देशभक्तांनी प्रकाशकाची भूमिका देखील निभावली होती.

श्रोते हो, स्वदेशाभिमान आणि जाज्वल्य हिंदुत्व आयुष्यभर जपणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लहानपणीची एक गोष्ट आठवते. त्यांना एक जुनं झालेलं इतिहासाचं पुस्तक सापडलं. त्याचं पहिलं पान फाटलं होतं. ते पुस्तक त्यांनी वाचून संपवलं. मात्र त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर काय लिहिलं असेल याची रुखरुख त्यांना लागून राहिली आणि म्हणूनच खूप शोधाशोध करून त्यांनी त्या पुस्तकाची दुसरी प्रत मिळवली आणि त्यातलं पहिलं पान वाचलं. या पुस्तकाच्या इतिहासाच्या आधीचा इतिहास काय असेल असा विचार करत असताना त्यांना जाणवलं की कितीही मागे गेले तरी त्याही मागे काहीतरी आहेच. आणि त्याने एक खूण गाठ बांधली. इतिहास घडवायचा असतो. पारदास्यात असलेल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी त्यांचं जीवनध्येय ठरलं होतं.

भारताची पवित्र भूमी माझं घर, तिच्या शूरवीरांचं रक्त माझी प्रेरणा आणि तिच्या इच्छेचा विजय हे माझं स्वप्न. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार. श्रोते हो, अखंड भारताचं स्वप्न पाहणारे थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.

श्रोते हो, FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 झालेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला ग्लँडिकाच्या साथीनं. यानंतर पश्चिमी संगीत. या क्षणी केल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज पुराय देशांत ईद उल अदा व्हडा उमेदीन मनयतात. हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नागरिकांक परबीं दिल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वातंत्र्यवीर सावरकर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपल्यात. वीर सावरकरांचे शौर्य आनी देशभक्ती सदांच लोकांक प्रेरणा दितली अशेंच समाज माध्यमावेल्या संदेशात तांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंध्र प्रदेशाचे आदले मुखेलमंत्री एन टी रामाराव हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओंपल्यात. भारत आनी चीनान शीम वाठारांतल्या परिस्थितीचो नियाळ घेतला आनी शांतताय आनी सुवेवस्था तिगोवन दवरपा खातीर समाधान उक्तायला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेवन तरेकवार विशयांचेर चर्चा केली. मडगांव बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. सम्राट क्लब माशेल आनी ग्रामीण उदरगत यंत्रणा हांच्या जोड पालवान माशेलांत

इथल्या नोनूज व्हिलेज संगीता सभागरात गुरु मेहताचे फेस्त झाले. या 2 दिसांच्या फेस्ताक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो. आईच्या धावपळीच्या जिवितात दरेकल्यान भलायकीची जतनाय घेवप गरजेचे आसा. नागरिकांनी भलायकी शिबिरांचो लाव घेवचो अशें प्रतिपादन वैजकीय अधिकारी डॉ संदेश मडकयकार हांणी केले. दुर्गाभाट फोंडा हांगासरल्या दुर्गा माता महिला मंडळ आणि प्रोग्रेसिव्ह फोंडे यांच्या जोड पालवान फोंड्यात आयुर्वेदावरवी भलायकी ह्या फुकट आयुर्वेदीक भलायकी शिबिराचे आयोजन केल्ले. गोय सरकाराच्या आयुर्वेदावरवी भलायकी दोतोराकडल्यान तपासणी 2.0 ह्या मोहिमेखाला हो उपक्रम चलायलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचे कॉल करात 1800 11 8 4

0: 1501 आणि गेलच्या परवानगीशिवाय पाईपलाईनच्या कुशीत खणपाचे काम काढचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो तर घरांत उजवाड आणि देशात मुखार उरपी सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

नमस्कार, यो आजाद काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा केली. मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचें आश्वासन मंत्र्यांनी दिलां. भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांच्या गोंय भेटेच्या फाटभुंयेर दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्नाक्लिटस हांणी जारी केल्ल्या आदेशांत ड्रोन वापराचेर बंदी लागू केल्या. फाल्यां दनपारा 3 ते 30 मे सांजवेळा 5 मेरेन दाबोळी विमानतळाच्या 2 किलोमीटर वाठारांत

105औं शहर मेगाहर्जसँगै हामी आकाशवाणी पणजीकेन्द्रच्या एफएम रेनबो सेवेतल्यान उलयता. तुम्ही ऐकताले पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी आणि निकतीच तुम्ही ऐकली कार्यावळ ग्लोबल बीट्स. आणि आता वळख करून दिता आता भितर कार्यावळींची.

आता ही रुपरेषा सांगून जातकीच 5:35 मराठी भावगीत, 5:58 मुखेल खबरो झाल्या उपरांत हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले. 5:05 रेनबो सांज, 6:30 आयकूंक रावात प्रादेशीक यस आमच्यो राष्ट्रीय खबरो कोंकणीतल्यान, आणि ताज्या उपरांत रेनबो सांज ही कार्यावळ फुडें वतली. 7:10 आयकूंक रावात फोन इन संगीत सरगम. 8:00 कातारांची कार्यावळ आणि 8:30 तुम्ही आयकूंक शकतले पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार.

नवरंचेर प्रायोजित कार्यावळ आर्गां तुका सोमया. नवर 30 मिनटांचेर स्पॉटिंग युअर्स आरजेस चॉयस. रातचे 10 वरां जावन 5 मिनटांचेर 11 वरां 10 मिनटांचेर तुमी आयकूंक शकता द मेलो आर. आनी मध्यान राती 12 वरां 5 मिनटांचेर आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातलें.

105.4 मेगाहर्ट्जवरून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतून बोलत आहोत. 5:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं इंदिरा संत यांचं. आणि कार्यक्रमात हे गीत आहे शंकर महादेवन यांनी गायलेलं.

नमस्कार, यो आजात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा केली. मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन मंत्र्यान दिला. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धांवपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. सावरकर युवा मंच दिवचल आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थेवतीन विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शहरात एक खास कार्यावळ आयोजित केल्या.

इष्टांनो, मानवी शरीराचे किंवा कुडीचे बाह्य वातावरणापासून रक्षण करपी कवच म्हणजे त्वचा, चामडी. लहान भुरग्यांची त्वचा खूप नाजूक असता आणि संवेदनशील असता आणि त्या खातीर तांकां विविध संसर्गाचो सामना करचो पडटा. बालरोग आणि त्वचारोग विभागान मूळ स्वरूपान प्रामुख्यान आढळपी किंवा दिसून येवपी संसर्गजन्य जे आजार असतात तातूंतलो एक महत्वाचो आजार म्हणजे इम्पॅटिगो. चेहऱ्याचेर तांबडे तांबडे फोड येतात आणि हो सामको बॅक्टेरियल किंवा संसर्ग जावपी

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सिक्कीम पुलिसांक प्रतिश्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशातले 15वे राज्य आनी ईशान्य भारतातले 3रे राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरीक केंद्रीत आनी दुर्बळ घटका वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळाक केला.
1: व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाया जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
0: उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्यां सावन कर्नाटक, गोंय आनी केरळच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतले. फाल्यां ते कर्नाटकातल्या बंगळुरात आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनाच्या 45 वर्साच्या सुवाळ्यात वांटो घेतले. उपरांत ते दावणगिरीतल्या युनिव्हर्सिटी BTD कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या अमृत महोत्सवी सुवाळ्यात वांटेकार जातले. 30 तारखेक ते पणजेंत गोंयच्या राज्यस्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वांटो घेतले. उपरांत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफीक भेट दितले. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑनस्क्रीन मार्कींग प्रणाली ही चड पारदर्शकता सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला. नवी दिल्लीत CBSE अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी सांगले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार NTN कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परिक्षा UG 2026 खातीर सुधारित तारखा आनी प्रवेश कार्डा जाहीर केल्यात. NTAच्या म्हणण्याप्रमाण आता 31 मे, 6 जून आनी 7 जून दिसा परिक्षा जातली. 31 मेक थारायल्ल्या परिक्षेक हाजीर रावपी उमेदवारांक प्रवेश कार्डा जारी केल्यात. 6 आनी 7 जून दिसा जावपी परिक्षेचे प्रवेश कार्ड बेगीनूच जारी करतले अशें NTAन सांगलां. भारतातल्या कष्ट करपी शेतकारांच्या सतत यत्नाक लागून देशात फावो तो अन्नधान्य साठो आसा अशें शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. नवी दिल्लीत खरीप हंगामा खातीर राष्ट्रीय शेती परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. 2 दिसांच्या परिषदेत येवपी खरीप हंगामा खातीर धोरणाचेर विचार करपाचो हेतू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओंपली. वीर सावरकरांचे शौर्य आणि देशभक्ती सदांच लोकांक प्रेरणा दितली अशें तांणी समाज माध्यमावेल्या संदेशात म्हणला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हांणी आयज लोकभवनात राज्यपालांच्या सचिवाकडेन आपलो औपचारीक राजिनामो सादर केलो. 136 परस चड आमदाराच्या आदारान आपल्या सरकाराक विधानसभेत पुराय भोवमत आशिल्ल्यान नामनिर्देशित मुख्यमंत्र्याक पदभार स्विकारपाची विनंती तांणी राज्यपालांक केल्या. कुर्बानीची परब ईद उल अदा म्हळ्यार बकरी ईद आयज देशभर धर्मीक उमेदीन मनयतात. हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक परबी दिल्यात. भारतीय जनता पक्षान आयज 3 राज्यां आनी राष्ट्रीय राजधानी दिल्ली खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणुकीची घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंत दिल्लीचो खासदार आनी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांकां दिल्लीचो, डॉ अर्चना गुप्ता हांकां हरियाणाचो आनी केवल सिंग धिल्लण हांकां पंजाबचो नवो भाजप अध्यक्ष म्हूण नेमणूक केली. जाल्यार डॉ अभिषेक देवराय हांची त्रिपुरा भाजपाचो अध्यक्ष म्हूण नेमणूक केली.

आल्या. खेळ. सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोट्या गटात भारताच्या पी व्ही सिंधू हिणे उपांत्य फेरयेत पावल घाला. तशेंच सात्वीक साईराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी हांची जोडी दादल्यांच्या डोट्टी सर्तीत उपांत फेरयेत पावल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भात खर उष्णतायेच्या ल्हारा खातीर रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

फास्ट एक्सरसायज करपाचे फायदे खूब आसात. चायनाच्या सेंट्रल साउथ युनिवर्सिटीच्या ताज्या अभ्यासान असो निश्कर्ष आयला की बस धरपा खातीर धावप किंवा नेटान सोपाणां चडप किंवा भुरग्यां बरोबर सामके भुरग्यां भशेनूच जावन खेळप अशा ल्हान पूण वेगान जाल्ल्या व्यायामा खातीर डिमेन्शियाचो धोको 63% तर टायप 2 डायबिटीसचो धोको 60% कमी जाता. जलद क्रिया मेंदून आमच्या अशी रसायनां सोडटा जी मेंदूच्या पेशींक निरोगी दवरतात आनी हाजे खातीरूच स्मृती भंश अर्थात डिमेन्शियाचो धोको कमी जाता. सद्दां 15 ते 20 मिनटांची अशी हालचाल सुद्दां आमकां पुरेशी थारता पूण ती सातत्यान मात आमी करपाक जाय.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांची भेट घेवन तरेकवार विशयांचेर चर्चा केली. मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकी महाविद्यालय सुरू करपाचें आश्वासन मंत्र्यान दिलां. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यांतल्या सगळ्या सरकारी आनी अनुदानीत शाळांक शाळा वेवस्थापन समिती घडोवपा विशीं नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यांतल्या सगळ्या सरकारी अनुदानीत विनाअनुदानीत खाशेल्या मुळाव्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांक आपल्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करपाचें काम 30 जून 2026 मेरेन पुराय करपाक सांगला. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धांवपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. सावरकर युवा मंच दिवचल आनी भारत सरकारच्या युवा वेव्हार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थे वतीन विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शारात एक खास कार्यावळ आयोजित केल्या. दिवचल म्हालात आयज ईद अल अदाची परब मुस्लिम भावांनी व्हडा उमेदीन मनयली. आयच्या धावपळीच्या जिवितात दरेकल्यान भलायकीची जतनाय घेवप गरजेचे आसा अशें वैजकीय अधिकारी डॉ संदेश मडकयकार हांणी म्हणला. आकाशवाणी पणजे केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरी केंद्रीक आनी दुर्बल घटकां वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळाक केला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां सावन कर्नाटक गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 MHz आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्यान उलयता. इश्टानो 7:10 आणि 20 सेकंद जाल्ले आसात. येस आयज ब्रिस्तार म्हणटकीर तुमची आमची फेवरेट कार्यावळ फोन इन संगीत सरगम लडसी हमारे साथ अब कौन

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन संगीत सरगम कोण उलयता?
1: नमस्कार. संतान डायस फ्रॉम मायना गुटरी.
0: संतान कहो आहे तू? पाऊस पडटा तिंगा?
1: ना, बारीक बारीक पडटा न्हू इथं.
0: वय वय, आधी नेट अजून येऊ ना पावसात. सो आज तुवें खंयचे कांतार सिलेक्ट केला?
1: डॉन टीचरांचे
0: टायटल सॉंग
1: टायटल सॉंग
0: मैं हूँ डॉन. कोणाक भेटले ते? ओके संतान, येस, ऐक तुझ्या आवडीचे हे कांतार डॉन फिल्मातले किशोर कुमारांनी गायले.

0: याचे श्रम तुम्ही ऐकतात कार्यवळ फोन इन संगीत सरगम. त्याबरोबर 7 वर जाऊन 20 मिनिटांचे ऐकून राहत प्रादेशिक खबर आणि प्रादेशिक खबर झाल्या उपरांत ऐकपाक विसरू नका फोन इन संगीत सरगम.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचें आश्वासन दिलां. बंदर आनी न्हय

0: येरादारी मंत्री मनसुख मांडवीय हांच्या हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उक्तावण 8 जूनाक जातले. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक सुरू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान दिल्या. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. कुर्बानीची परब ईद उल अदा आयज गोयात धर्मीक उमेदीन मनयली. आता पुराय खबरो. मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलात बेगीनूच वैजकीय महाविद्यालय सुरू जातले. गोय सरकारची मागणी बेगीन पुराय करपाचे आश्वासन केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी दिला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय मजूर रोजगार आणि खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेऊन तरेकवार विषयाचेर चर्चा झाली. मंगळारा राती दिल्ली गेल्ले मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे तरेकवार केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेत आसात. बुधवारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह आणि बंदर आणि न्हय येरादारी मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची भेट घेतल्या उपरांत बेरेस्तारा आणि केंद्रीय मजूर आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेतली. राज्यात भलायकी सेवांचो विस्तार जायत आसा. दोतोरांचो उणाव पयस जावचो म्हूण आनीक एका वैजकीय महाविद्यालयाची गरज आसा. मडगावा ईएसआय हॉस्पिटलात वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचो निर्णय राज्य सरकारान घेतला. केंद्रान मान्यताय दिले उपरांत ईएसआय हॉस्पिटलात वैजकीय महाविद्यालय सुरू जातले. पर्वरी फ्लायओव्हर कुणबी विलेज ह्या प्रकल्पांच्या उक्तावणा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सप्टेंबर वा ऑक्टोबराक गोंयाक भेट दितले. तरेकवार प्रकल्पांच्या उक्तावणा खातीर हांवें तांकां गोंय भेटीचें निमंत्रण दिलां अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मंगळारा राती कडेन दिल्ली गेल्ले मुखेलमंत्री आयज सांजे गोंयांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बापाय सयत म्हज्या कुटुंबा कडेन 25 मिनटां संवाद सादलो. हो एक खोशयेचो खीण आशिल्लो. हे भायर आवाजाचें प्रदुशण, रेवेचो प्रस्न हाचेर चर्चा जाली. घरमंत्री अमित शाह हांचे कडेन राजकीय स्थितीचेर चर्चा जाली. बंदर आनी न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडवीय हांच्या हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचें उक्तावण 8 जूनाक जातले. उक्तावणाक येवपाचें उतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर रेल्वेच्या गतीचेर वेगवेगळ्या पांवड्यार नियंत्रण दवरतले. तशेंच 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 मेरेन खासा पावसाचें वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धांवपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. ह्या काळात प्रवाशांनी प्रवास सुरू करचे पयली गाडयो येवपाचो आनी सुटपाचो वेळ तपासपाचो अशें आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी भवन घाटगे हांणी केला. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्तुकी ही नवी मार्गदर्शक तत्वां हालींच जाहीर जाल्ली. नव्या नेमाप्रमाण आता दरेका शाळे खातीर एकच एकत्रीत शाळा व्यवस्थापन समिती आसतली आनी पयली सारक्यो वेगळ्यो शाळा व्यवस्थापन आनी विकास समित्यो आसच्यो नात. शाळेंतल्या भुरग्यांच्या एकूण संख्येचेर समितीच्या वांगड्यांची संख्या थारतली. एकूण वांगड्यांपैकी 50% वांगडी बायलो असप सक्तीचे आसा. खासा गरज आशिल्ल्या भुरग्यांच्या पालकांकूय योग्य प्रतिनिधित्व मेळटले. शाळेचे मुख्याध्यापक ह्या समितीचे वांगडी सचीव म्हूण काम पळयतले. समितीचो कार्यकाळ 2 वर्सां खातीर आसतलो. नव्या शैक्षणीक वर्साच्या पयल्या म्हयन्या भितर समिती स्थापन जावपाक जाय. ह्या समितीची पयली बसका 1 सप्तका भितर जावप गरजेचे आसा. राज्यातल्या सगळ्या शाळांनी चालू शैक्षणीक वर्सा सावन हे प्रक्रियेप्रमाण नव्या समित्यांची स्थापना करची अशें समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकर हांणी मागला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 मिनिटांचेर कोकणी

0: प्रादेशिक बुलेटिन तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. कुर्बानीची परब ईद उल अधा आयज गोंयांत धर्मीक उमेदीन मनयली. हे निमतान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी दिल्यात. दिवचल म्हालात आयज ईद अल अधाची परब मुस्लिम भावांनी व्हडा उमेदीन आनी विंगड विंगड कार्यावळींनी मनयली. ईदाच्या निमतान दिवचलच्या आझाद जामा मस्जिद मुस्लिम वाडा हांगासर आशिल्ल्या मशिदीत वचून मुस्लिम भावांनी प्रार्थना केली. साखळी असलेल्या मशिदींनी मुस्लिम भावांनी नमाज तशेंच प्रार्थना करून बकरी ईद मनयली. सावरकर युवा मंच दिवचल आनी भारत सरकारच्या युवा वेव्हार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थे वतीन वीर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शारात एक खास कार्यावळ आयोजित केल्ली. हे कार्यावळीक मुखेल वक्ते म्हूण भारत माता की जय संघटनेचे जाळवणदार आत्माराम गांवकर हजर आसले. इतले मजगती विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान साखळेच्या रवींद्र भवनात आयज सांज वेळार एक खास कार्यावळ आयोजित केल्या. दिवचलच्या वेलफेअर फाउंडेशन आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ संत समाज दिवचल आणि मुळगाव हांच्या वतीन हालीच किर्तन महोत्सव आयोजित झाला. या किर्तन महोत्सवाक दिवचलचे समाज वावुरपी चैतन्य उर्फ सनी मानकर खासा सोयरे म्हूण हजर आसले. आयज आदर्श समाज घडोवपा खातीर किर्तन महोत्सवा सारख्या कार्यावळींचे आयोजन जावप खूप गरजेचे आसा. किर्तन परंपरा मुखार व्हरपा खातीर तरणाट्यांनी वावुरपाची गरज आसा अशें तांणी म्हणला. गोयातल्या पर्यावरण संरक्षण चळवळीत मोलादीक योगदान दिल्ल्या फादर बॉलमॅक्स परेरा हांकां आयज तांच्या बरे मागपी आनी पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दुकांनी आदेश केलो. केपेच्या होली क्रॉस इगर्जेत जाल्ल्या निमाणे प्रार्थने उपरांत तांची कूड हजारांनी लोकांच्या हजेरेंत केपे सिमेत्रीत पवित्र मातयेंत लावपाचो सुवाळो पुराय जालो. चिखली वास्कोच्या सेंट फ्रांसीस झेवियर इगर्जेत मुखेल पाद्री आशिल्ल्या फादर बॉलमॅक्स परेरा हांकां सोमारा काळजाचो खर आताक येवन मरण आयिल्ले. आयज तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जाले. ताच्या आदी सकाळी तांची कूड लोकांक पळोवपा खातीर चिखलीच्या इगर्जेत हाडली. ह्या वेळार हे इगर्जेत एक खाशेले मीस घडोवन हाडले. ते उपरांत तांची कूड ताच्या मूळगांव केपे हांगा हाडली. वाटेर पाड्डेच्या मेरी इमॅक्युलेट इगर्जेत वाठारांत लोकांनी तांचे दर्शन घेतले. उपरांत ताची कूड पिंपळकट्टा केपे हांगाच्या तांच्या घरा हाडली. ह्या वेळार गांवच्या लोकांनी निमाणो मान दिलो. उपरांत केपेच्या होली क्रॉस इगर्जेत निमाणी प्रार्थना जाले उपरांत तांची कूड पवित्र मातयेक लावपाचो सुवाळो पुराय जालो. धावपळीच्या आईच्या जिवितांत दरेकल्यान भलायकेची जतनाय घेवप गरजेचें आसा. नागरिकांनी भलायकी शिबिरांचो लाव घेवचो अशें वैजकी अधिकारी डॉ संदेश मडकेकार हांणी म्हणला. गावातवाडा वाठारांतल्या रामा सैती स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबा वतीन आयुष्यमान आरोग्य केंद्र बेतकी मुळावे आरोग्य केंद्र आणि समाज कल्याण खात्याच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या भलायकी शिबिराच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण ते उलयताले. ह्या शिबिराचो लाव 120 नागरिकांनी घेतलो. हातूंत बेतकी आरोग्य केंद्राचे मुखेल अधिकारी डॉ मनीषा कामत हांच्या मार्गदर्शनाखाला 40 स्वयंसेवक वावुरताले. सम्राट क्लब माशेल आणि ग्रामीण विकास यंत्रणा हांच्या जोड पालवान माशेलातल्या नोनूज विलेज संगीता सभाघरात पुरुमेताचो फेस्त जालो. ह्या 2 दिसांच्या फेस्ताक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो. एक कळवणी आकाशवाणीच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. खेळ. गोंय क्रिकेट संघा खातीर अभिमानाची गजाल म्हणल्यार गोंयच्या 3 खेळगड्यांची प्रतिष्ठीत BCCI 19 वर्सां सकयल्या बायलांच्या इंटर CU सर्ती खातीर निवड जाल्या. हवामान. आयज राज्यात उष्ण आनी दमट हवामाना सयत कांय वाठारांनी गडगडाटा सयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय गोंय हवामान खात्यान उक्तायला. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी मडगांवां बेगीनूच ESI वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचें आश्वासन दिलां. बंदर आनी न्हंय येरादारी मंत्री मनसुख मांडवीय हांच्या हस्तुकीं नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचें उक्तावण 8 जूनाक जातलें. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचें पावसाळी वेळापत्रक सुरू जातलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबर

0: 105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान उलयता. निकतेच तुमी आयकल्यो प्रादेशीक खबरो. 7:31 आनी 15 सेकंद जाल्ले आसात. तुमी आयकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. हॅलो
1: हॅलो, गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग, नमस्कार. फोन इन संगीत सरगम.
1: सिल्वेस्टर रॉड्रिगेज सर,
0: हा सांग सांग सिल्वेस्टर. येस, थँक्यू थँक्यू. वी येस
1: सर, राजा राणी भितरले
0: खंयचे कातर दिवं? ओके, कोणाक भेटयता?
1: सगळ्या लोकांक भेटयता सर.
0: ओके,
1: थँक्यू सर.
0: येस, यू टू.

तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झावरल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबोतल्यान ही कार्यावर. तुमका जर ह्या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमायश ऐकपाची आसा, म्हज्या सांगाना उलोवपाचें आसा जाल्यार मुजरत तुमी फोन करूं शकतात 222-4457 किंवा 2421-285 2421-285. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और करो डायल.

नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांची भेट घेवन तरेकवार विशयांचेर चर्चा केली. मडगांवा बेगीनूच ईएसआय वैजकी महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन मंत्र्यान दिला. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित विनाअनुदानित खाशेल्या मुळाव्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांक आपल्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करपाचे काम 30 जून 2026 मेरेन पुराय करपाक सांगला. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धावपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. सावरकर युवा मंच दिवचल आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थे वतीन विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शारात एक खास कार्यावळ आयोजित केल्या. दिवचल म्हालात आयज ईद अल अदाची परब मुस्लिम भावांनी व्हडा उमेदीन मनयली. आयच्या धावपळीच्या जिवितात दरेकल्यान भलायकीची जतनाय घेवप गरजेचे आसा असे वैजकीय अधिकारी डॉ. संदेश मडकयकार हांणी म्हणला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी खबरा वाचक तसेच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून आसा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नागरी केंद्रीक आणि दुर्बल घटकां वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळाक केला. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां सावन कर्नाटक गोवा आणि केरळच्या 3 दिसांच्या भोंवडेर आसतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान उलयता. 8:01:15 जाता. आता ऐकूया कांतारांची कार्यावळ. स्टार ऑफ आरोशे आणि सांगा त्यांनी गायलाय कांतार. ऐकूया गोयचो कोंत्राद.

0: आणि एक हातानं जाऊन असा मोटर कार गायता जसिंत वास.
1: I'm going to go to the hospital.

आणि रात सोरे सारांची माता काटता का चेडवानी खाणार घालतोच आत गाजली नांची लागतावा एकाच गोया आता बाबा चोर गोठा वसतोय आमच्या नावान रोडता.

सना आपून गारालाई वत्ता आमकाय बोराग पोट्टा एकाज गोय आत्मा बतोड गोट्टा वसत्तो आमच्या नावान रोट्टा पुरसना आपून गारालाई वत्ता आमकाय बोराग पोट्टा.

रिटा रोजनच्या ताव्यात निघतेस तुम्ही कातार ऐकले बोंबोईची बिरमोटी आणि आता उषा उत्तूप गायता मुखावले कातार आंब्याचे झाड

गोंदोल गोळ्यान गायलो म्हाका घोट धरून ओडून व्हरोन नवऱ्याची बाबा उब केलो नवऱ्याच्या दोळ्यान ट्रेना फुडें म्हाका एकशे पात्रे जोर चडलो त्या मुसगा नवऱ्या लागीं वचोन आपल्या दोनाचो प्रेस मागलो नवऱ्यान सांगलें येवपाक वळते हें आयकोन धर नॉर्मल जालो.

105.4 मेगाहर्झांच्या आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या देता 8:30 आणि 15 सेकंद जातात. ऐकूया पौन्या हिंदी फिल्मगीतांची कार्यवळ सदाबहार.

धन दौलत फिल्मातलं हे गीत असेल किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले. आणि आता ऐकूया येसुदास आणि बंसरी सेन गुप्ता आणि गायले गीत दुलन वही जो पिया मन भाय फिल्मातलं.

0: खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों ना खुशी से वो दीवाना हो जाए।
1: दुल्हन वही जो पिया मन भय फिल्मात लगीत निघते तुम्ही ऐकले येसुदास आणि बनसरी सेन गुप्ता हांच्या स्वरात। इष्टांनो, तुम्ही ऐकतात पौन्या हिंदी फिल्मगीतांची कार्यवळ सदाबहार 105.4 मेगाहर्ट्झवरल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान, आणि तुमच्या सांगाताक असा तुमचोच इष्ट RJ सुबोध। ऐकूया किशोर कुमार हाणी गायिल्ले मुखावेले गीत।

कलाकार फिल्म मधले गीत किशोर कुमार हांणी गायला निकतेच तुम्ही ऐकले. इष्टांनो, तुम्ही ऐकतात पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार 105.4 MHz वेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान.

इशानो निकतेच तुम्ही ऐकलाय कामचोर फिल्मातलं गीत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलं. गीतकार आशिले आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. इशानो आयच्या सदाबहार कार्यक्रमात तुम्ही गीतं ऐकली धन दौलत, दुल्हन वही जो पिया मन भाय, जवानी दिवानी, कलाकार आणि कामचोर फिल्मातले गावपी कलाकार आशिले किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, येसुदास आणि हेमलता, तसेच बंसरी सेन गुप्ता. ईशान ही कार्यावळ तुम्ही ऐकली 105.4 मेगाहर्ट्झावेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. दर दिसा सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात 8:30 सावन ते 9 मेरेन. ईशान तुम्ही आमच्यो कार्यावळी ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. विगड विगड कार्यावळी सकाळी आमचे ट्रान्समिशन सुरू जाता 6 आणि रातच्या 12:05 मेरेन अविरत आम्ही तुमकां तरेकवार कार्यावळी ऐकपाक दितात आणि आमकां खबर असा की तुम्ही या कार्यावळींचो आस्वाद घेतात. दनपारां 2:30 ते 5 पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि रातच्या 9 ते 12:05 मेरेन पश्चिमी संगीताची कार्यावळी असतात आणि सकाळच्यान विगवेगळ्या कार्यावळीत तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झावेल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्यान. कांय खिणा भितर आतां आमी ऐकूया प्रायोजित कार्यावळ आर्गां तुका सोमया.